0: आणि
1: हा सध्या योग्य हा
0: औ व्हेरी नाईस, तियात्रात गेलो?
1: झाले हा 10 दिवस 5 10 दिवस जायते येल्यार
0: ओके
1: म्हणजे
0: ओके
1: हा
0: ओके
1: आसतलो आता ऑक्टोबर पासून हिंगा असलो मग 3 शो हा हिंगा
0: तीन शो आहे. ओ लाईक
1: आज
0: लवली
1: सध्या
0: आहे.
1: सध्या हातो ना तागे चालू हा तेगे काबा झालं म्हणजे माहिती इरिन्यू गोन्साल्विस हा
0: ओके
1: आणि मग त्याच फाटल्या सेमी तावारीसाचो हा
0: व्हेरी नाईस
1: DYSP
0: व्हेरी
1: म्हणजे हा मातशे
0: नाईस.
1: आसतलो हिंगा तो
0: गुड, माय थोडाय आहा थिंगा, थोडाय पडो हा न्हू.
1: ना ना ना ना वेदर बरं उगतो निदान जाता आसा आनी मातशें बरें आहा
0: ऐसा बरं हा. गुड गुड गुड गुड
1: सारको चड गोंयची भाशा
0: गुड गुड. हिंगा मातशें वत आहा, मागीर आनी मातशें थोडे दिसान वयतलो वत.
1: ना बरं बरं सध्या बरं
0: बरें आमगे
1: मागीर कितें हबो
0: खबर, हांव ते तियात्रांचे बरयतात. हांवें ते हांव हांगा जर्मनी पावल म्हूण हांवें आनी एक पॉडकास्ट चालू केला. आनी मुगे फोकस सदां आलोलो फॉर दुसरे लोकां, म्हणल्यार लोकांक कोणा ते तियात्र खबर ना बी त्या लोकांक मातशें रीच आवट करपाक.

0: സംസാരത്താ കൊണ്ട് യു കെ ടു കെ ഫ്രണ്ട് ബിപ് കൊടേ ഹായ് ताका लागून हांव पॉडकास्ट पासून कोता न्हू हांव आय ट्राय टू मेक इट इन इंग्लीश इफ इट्स पॉसिबल कित्याक जाणटा माय थिंक माय कोटा कितें तें मातशें नाल्यार आमी उलयता तें माय हांव माय उलयतां आनी हांवें ट्रान्सलेट कोता म्हळ्यार मागीर हांव एकलो जात न्हू तें कोत्ते अशें यू नो इट बिकम्स ओनली 1% लायक न्हू कोणा म्हणटा
1: इंग्लीश बी कोतालो न्हू इंग्लीश कोता जाल्यार कोण बरे हे आहा न्हू ग्रेज्युएट आहाय तसले आतां रोस्वन
0: आहा रोस्वन
1: म्हणजे थंय ते इंग्लीश सारके शुअर न्हू
0: थोडे लोक येतात रे दे डोंट नो टू स्पीक इंग्लीश ऑल्सो समटायम्स बट टुरिस्ट सो ना सारके आसना ना जाल्यार एक्चुली दॅट इज ओके बिकॉज दॅट इज कमिंग अक्रॉस नो एज ऑथेंटीक ना ती रॉंग गेली न्हू तेदो माय आय युजली एंटर एन आय मेक समथींग करेक्ट जस्ट टू कंटिन्यू तुगे आत वो प्रेजंट तियात्र पड आहा न्हू आतां तुवें जाय तियात केलें कित्याक हांवें बरोबर कॉमर्स केलो तेदोना इट वॉज एक्चुली 1999 आनी मागीर हांव जर्मनी भायर सोल तेदोना तेदोन तुवें तियात्र स्टार्ट केलोलें पयलीं तियात्र गेले एक्चुली सो हांव गेलां एक्चुली इकरा वर्स जालीं सिन्स 11 years आय एम गोईंग एन कमींग टू जर्मनी सो सो नाव हाव मेनी तियात्र हॅव यू डन इन टोटल तुगेले ओके ओके तियात्र न्हू या या बट ते नंबराचे ना ते बिकॉज यू आर एक्चुली अ कॉन्ट्रिब्युटर ते कितें जाव ते यू नो आनी पयले जनरेशन कितें आसतलें ते सियालवारी सा पयली आनी मागीर सियालवारी साल म्हणटरी तेंगे आनी एक जनरेशन आहा मागीर आनी एक जनरेशन आहा फॉर द नॉन स्टॉप या मागीर ते पोतून तियात्र तियात्राचे येयले आत सद्या कोण आहा यंग स्टारान मध्ये तुजी हिशोबान ना म्हण हांव आय वॉन्टेड टू हियर फ्रॉम यू यु नो
1: रेगुलर बरयताय म्हणटे दोनी सिजनां बरयताय म्हणटे तारीख बरयता ओनली फॉर ऑक्टोबर
0: करेक्ट करेक्ट
1: तारीख बरयता ओनली फॉर स्टार सिजन ते एक एक सिजनां बरयताय बौद्ध सिजनां बरयता तो हांव बरयता जॉन डी सिल्वा बरयता आंबे बरयता आनी कोण आनी कोण आहाय मरे
0: कॉमेडियन रिस्टन
1: देवाचे
0: सीजन आसता एसून हांवें एक एपिसोड केलोलो टू टॉक अबावट द सिजन्स आमगे ते मागीर कोरेजमा आसोता स्पिरिच्युअल तियात्र म्हण ते आनी आसोताय सो वी हॅव अबावट
1: आदले भाशेन तेन्ना आतां ट्रेंड दुसरो जालो आतां कितें जालो आतां हो सिजन जानेवारी काडाय आतां पयली कितें आसलोले फेस्ता म्हूण स्पेशल येताले मुंबयकारांगे म्हूण येताले
0: वय वय वय
1: हुमको सिजन आसलो बॉम्बेकारू येताले त्या दोना
0: वय
1: आनी हे रुजार बिजार म्हणटे फेस्तां येताले पावसां येनासले आतां कितें जालां आतां